0: हेलो,
1: हेलो,
0: गुड इवनिंग मणिपुर की थोरम दा तराम नोक चरे है बियो मरु किन मिंग अमरी लाइफ हम तक बियो
1: नंबर आवाज दीजिए कि नीलकांत चोरी में दा
0: होए नीलकांत मरुप नुगाई बिरी को कम दो बिरे
1: नुगाई भी होती है इरान की तो नुगाई है वो तो अभी न होती है मशीन गांव पर आती है नहीं तो वाई है तो फट बनी ना
0: ຫນຸງາຍນະຫາຍເກເມດາຫ້ອຍອໍວາບໍ່ໄລບະກີຫນຸງາຍບໍ່ໄລບະນີຫນຸງາຍບໍ່ໄລບະກີອໍວາບໍ່ໄລບະນີມີຫ້ອຍບະກີປຸນຊີນີກໍຕັງກັກຫນາຍບໍ່ມີຫ້ອຍບະກີປຸນຊີນີນາວ່າລະບໍ່ສູສວຍດັນຫນຸງາຍລະກະນີມາດຸນະຈິນດະສູດຸມຫນຸງາຍໃຫ້ບະຊິນະເຫນະພໍບຣາໃຫ້ນະຄັນໃຈກໍມາລູຕິຕິຫ້ານບໍ່ນີ້ນະຕິຟັງຍີ້ນີລະກັນຕະກີອ້ານບໍ່ພັງບໍ່ອໍວາລາຍທີ່ ຫ້ອຍຫ້ອຍຍາມນຸງາຍເຈຕາລາມນົກເຈເຣຄຸຍກີມະຣຸບອະມະສູຫັບຈັນເຈເຣຄຸຍອາກາຊວານີຟາລດາອະດຸນິລະກັນຕາໄລຟ໌ອອນອິນເຕີບູດີຫັນບໍ່ພັງບໍ່ໃຫ້ໄບເຣກໍອະດໍອະໂຕປາທໍຣົມໄຮບໍ່ດີຄຸຍກີເອສເອັມເອສວັດແຊັບນັດຈະກັນນະໂພສກາດອະສິນະຈິງບໍ່ຊິດາດີອະດົມສະຫຼຸບຢາບີກີຕຣີບຣາກໍາໂຕເວອະວ່າເຈອະໄຣຍໍໄຊກັນຕົກບໍ່ດີອະມະຕະຍາວຈັດດີບໍ່ກໍຄາລີມ
1: ꯑꯣꯏꯅꯕ ꯃꯤꯅꯤꯠ ꯑꯍꯨꯝꯒꯤ ꯃꯉꯥꯒꯤ ꯀꯩꯅꯣꯒꯤ ꯏꯂꯦꯛꯁꯟꯒꯤ ꯀꯩꯅꯣꯒꯤ ꯑꯃ ꯆꯥꯟꯁ ꯄꯤꯔꯤꯗꯣ
0: ꯍꯣꯏ ꯍꯣꯏ
1: ꯑꯗꯨ ꯌꯥꯝ ꯐꯖꯕ ꯁꯖꯦꯁꯟ ꯑꯣꯏ ꯑꯗꯨ ꯊꯥꯒꯠꯅꯤ ꯊꯥꯒꯠꯆꯒꯤ ꯃꯦꯗꯥ
0: ꯍꯣꯏ ꯍꯣꯏ
1: ꯍꯣꯏ ꯑꯗꯨ ꯏꯁꯩꯁꯦ ꯑꯗꯒꯤ ꯀꯩꯅꯣꯗꯨ ꯂꯩꯒꯗ꯭ꯔꯥ
0: ꯍꯣꯏ ꯍꯣꯏ ꯂꯩꯅꯤ ꯂꯩꯅꯤ ꯂꯞ ꯏꯟ ꯗꯥꯔꯖꯤꯂꯤꯡ ꯑꯩꯈꯣꯏꯒꯤ ꯑꯩꯈꯣꯏꯒꯤ ꯑꯀꯥꯁꯋꯥꯅꯤꯒꯤ ꯏꯝꯐꯥꯜꯗ ꯑꯗꯨꯝ ꯑꯦꯄ꯭ꯔꯨꯚ ꯇꯧꯕ ꯃꯈꯜꯒꯤ ꯐꯤꯜꯝ ꯑꯃꯅꯤ ꯍꯥꯏꯕꯤꯌꯨ ꯂꯞ ꯏꯟ ꯗꯥꯔꯖꯤꯂꯤꯡꯒꯤ ꯀꯔꯝꯕ ꯏꯁꯩꯅꯣ ꯈꯟꯕꯤꯗꯣꯏꯁꯦ ꯍꯣꯏ ꯍꯣꯏ ꯌꯥꯝ ꯐꯖꯕ ꯏꯁꯩ ꯑꯃ ꯈꯟꯕꯤꯔꯛꯑꯦ ꯔꯃꯥꯅꯟꯗꯒꯤ ꯈꯣꯟꯖꯦꯜꯗ ꯕꯤꯁꯥꯜꯅ ꯁꯩꯔꯦꯡꯕꯗꯨꯒ ꯑꯅꯟ ꯁꯂꯥꯏꯅ ꯁꯩꯔꯥꯡꯕ ꯏꯁꯩ ꯑꯗꯨ ꯏꯁꯩꯁꯤꯗꯤ ꯉꯪꯕꯤꯔꯝꯒꯗ꯭ꯔꯥ ꯍꯥꯏꯗ꯭ꯔꯒꯁꯨ ꯑꯗꯨꯃꯛ ꯉꯪꯕꯤꯕꯅ ꯍꯦꯟꯅ ꯐꯒꯗꯕ ꯃꯥꯜꯂꯦ ꯑꯗꯣ ꯁꯤꯗꯤ ꯌꯥꯝꯁꯨ ꯐꯖꯕꯅꯤ ꯍꯣꯏ ꯌꯥꯅꯤ ꯌꯥꯅꯤ ꯉꯪꯕꯤꯌꯨ ꯉꯪꯕꯤꯌꯨ
1: ꯈꯨꯗꯨꯅ ꯌꯦꯡꯂꯤꯕ ꯃꯤꯠꯇꯨꯅ